0: من شر ما خلق. ए ईमा वेज्जे मीस्तकुन्ने तियबै मीहुं गिनवेगिंवा हंदुमकुलमकुं अल्लाहु हंदुमकुराशे आदि हिंदुना हवीरु एकलांग्या तस्बीह कियाउलेशे
1: मी दीनु गाडो
2: ದುನಿಯವಿ ತಿರಿಯುಳುಮ್ಗೆ ಉಫಾವಿರಿಕಮ ಸ್ವರ್ಗೆಗೆ ಮತಿವೆರಿ ನಿಯಮತ ವಾಸಿಲ್ವುಮ.